സർഫാ ജിക്ക പണിത്തെ ബൈദ്യതിയത്തെ സമാവസ്ഥ എഡിറ്റർ ലാബ് ആയ സിന്ധ എക്സ്പ്രസ് മേ ടൈറ്റിൽ ആയ പഞ്ചാബ് പാറാ പാണി ജി വധിക ഖണത് ലിഖിയ പാണി ജി മാമലെ തെ ഇർസാ പഞ്ചാബ് ഐ വഫാക് ജോ മൗക്കഫ് ഹമേശ ഹിക ജഡോ ഹുന്ദോ ആയ യാനി കെ ബദ്നീതി ഐ കോളൻ അംഗന കരൻ തെ ബുനിയാദ് റഖന്ദോ ആയ ഐ സിന്ധ കെ ഹമേശ പാണി ജി കെ സ്തെ പരേശാൻ കയ വേന്ദോ ആയ സിന്ധ ജാ പാണി മാഹിർ ഭലെ കേതരാ ബെ ബെഹ്തരീൻ അംഗ ഖർച്ച് ഹോണ ലേൻ പർ പഞ്ചാബ് ഐ വഫാക് ഇന അംഗന കെ കബൂൽ കരൻ ലൈ തയ്യാർ നാ ആയ ജി കെ സിന്ധ മേ പാണി ജി ഖോട് ഹമേശ ബർക്കരാർ രഹന്ദി ആയ हिन साल सिंध में पाणी जी खोट तमामु घणी थी वई आहे जंहिंखे पंजाब कोन पियो काउंट करे ऐं इहो पियो चए त सिंध में पाणी जी खोट कोन्हे बल्कि सिंधवासी अजायो रणियूं करे रहिया आहिनि हुन सिंध में ॾींहों ॾींहुं पाणी जी अणाट वधी रही आहे ऐं इहा तॾहिं पूरी थींदी जॾहिं खेसि संदसि हिसे जो पाणी ॾिनो वेंदो लिटरल मैप ते लिखियलु आहे की सिंध में ताज़ो पाणी जी खोट 39% दर्ज कई वई छो की पंजाब एक्स्ट्रा पाणी खणी रहियो आहे पंजाब पारां ज़ोरी एक्स्ट्रा पाणी खणण सबबि सिंध ऐं बलूचिस्तान मुतासिर थी रहिया आहिनि खरीफ फसल पोखण जो बि ख़र्चो थी वियो आहे हिन वक़्त ताईं पंजाब पंहिंजे हिसे खां 21% वधीक पाणी खणी रहियो हो पंजाब लाइ मुक़ररु पाणी 44,000 क्यूसिक हुअण जे बावजूद बि मुकमल तौर ते हो 53,394 क्यूसिक पाणी खणी रहियो आहे तंहिं में पतो थो पए की पाणी में सिंध में पाणी जी खोट खां खोट सबबि केतिरी हालति बदतरीन थी रही आहे जंहिंमें सिंध मुल्क जो अहम तरीन हिसो आहे पोइ बि हिन खे संदसि हिसे जो पाणी न पियो ॾिनो वञे ऐं इग्नोर पियो कयो वञे जंहिं सबबि सिंध जी ज़रई मईशत तमामु घणी मुतासिर थी थिए सिंध जी जेका इकनॉमी आहे सां एग्रीकल्चर ते आधार थी रखे तंहिं करे पाणी हुननि जे लाइ लाज़मी आहे पाणी जे मामले ते नाइंसाफ़ी करणु यानी की करोड़े माण्हुनि जे रोज़गार सां हथ चुरान करणु आहे सिंध एक्सप्रेस में शाया थियल एडिटोरियल ॿुधी रहिया टाइटल हो पंजाब पारां पाणी जी वधीक खणत